श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत। आज आहे वार मंगळवार, दिनांक 12 मे 2026। आमच्या या आजच्या प्रसारण सभेत रेडिओ ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्रोते हो, आजच्या सभेची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं। आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 6 वाजत आहेत। हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो 100.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. 6:05 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

अर्चना, ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं रवींद्र साठे यांनी गायलेलं श्री गणरायाच्या चरणी वंदन करणारं सदाशिव जावडेकर यांचं हे भक्तिगीत. या गीताला संगीत होतं धनंजय दैठणकर यांचं.

शिरीष गोपाल देशपांडे यांचं हे भक्तिगीत आता आपण ऐकलं. तर श्रीधर फडके यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकता आहात.

संत तुकाराम यांची ही भक्तिरचना आता आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं प्रदीप लाड यांचं, गात होते सुरेश वाडकर आणि सहकारी.

संत नामदेव यांचे हे भक्तिगीत आता आपण ऐकलत. स्वर आणि संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं. श्रोते हो, अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात.

प्रल्हाद शिंदे आणि सहकार्याने गायलेलं दामोदर शिरवाळे यांचं हे भक्तिगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. श्रोते हो, याबरोबरच अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. 6:35 झालीत. ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

0: आक्रमावर तुझा वितंबे अखंड हिंदुस्थान
1: महाराज जय महाराज।

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चकोर आसगावकर यांचं हे देशभक्तीपर गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करत आहोत आमच्या कृषी संपदा या कार्यक्रमात जनावरांमधील प्रसूतीची लक्षणं याविषयी डॉक्टर डी एम आखाडे यांनी दिलेली माहिती.

शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज मी प्रसूती व प्रसूती लक्षणे ओळखणे याबाबत थोडक्यात माहिती देत आहे. सामान्य प्रसव गर्भवहन कालावधी पूर्ण झाल्यावर साधारणतः जननेंद्रिय मार्गाने कोणत्याही बाह्य सहायकाची मदत न घेता वासराचा पिलाचा जन्म होणे म्हणजे सामान्य प्रसव होय. सामान्य प्रसवाच्या चार अवस्था: एक, गर्भाशय ग्रीवाचे प्रसरण म्हणजे गर्भाशय प्रसरण पावणे; दोन, जल पिशवी फाटणे; तीन, भ्रूण बाहेर येणे; आणि चार, नाळेचे निष्कासन. गायीमध्ये विण्याची क्रिया मानवाप्रमाणे तसेच इतर प्राण्याप्रमाणे नैसर्गिक आहे. सुलभ प्रसूतीमध्ये गायीला अगर वासराला काही त्रास होत नाही, परंतु कित्येक वेळा काही थोड्याशा अडथळ्यामुळे जर विण्याला वेळ लागला तरच त्यातून मोठा धोका, म्हणजे कदाचित गायी अथवा वासरू किंवा काही वेळा दोघांच्याही जीवास अपाय होण्याचा संभव असतो. या संबंधात लक्षणं: गाय वितांना विण्यापूर्वी थोडे दिवस तिच्यात होणारे बदल, लक्षणे यांची माहिती असणे आवश्यक आहे. लक्षणावरून प्रसूतीचा काळ जवळ येत चालला आहे असे समजले सोपे जाते. प्रसूतीचा काळ जसजसा जवळ येऊ लागतो त्या प्रमाणात निरनिराळी लक्षणे दिसू लागतात. गाभण काळाच्या शेवटच्या कालावधीत म्हणजे 2-3 महिने आधी दुधाचे प्रमाण कमी होऊन दुधाला खारवटपणा येतो. गाय पूर्णपणे आटल्यानंतर विण्याच्या आधी काही दिवस कास हळूहळू सुजू लागते. विण्यापूर्वी 7-8 दिवस तर कास मोठी होऊन

0: फुगलेले मोठे झालेले दिसू लागतात. याला अपवाद काही प्रसूतीपर्यंत दूध देतात. त्यांच्यात ही लक्षणे नीट कळू शकत नाहीत. काही गायीमध्ये 8-10 दिवस आधी कासेची सूज पोटाच्या खालून वाढत जाऊन पुढील पायाच्या मध्यभागापर्यंत म्हणजे छातीच्या खालपर्यंत पसरत जाते. अर्थात ही लक्षणे जास्त दुधाळ जनावरातच आढळून येतात. कासेच्या मोठ्या आकारामुळे सुजल्यामुळे गायीला हालचाल करणे कठीण जाते. कास मोठी झाली म्हणून भिण्याचे कारण नाही. प्रसूतीनंतर सूज ओसरते. सड पिळीला चीक येतो. चीक घट्ट असल्यामुळे सडाच्या टोकाशी वाळलेला भाग चिकटून राहतो. हा पापुद्रा काढल्यास सड दाबल्यास चीक येतो. काही दुधाळ गायीमध्ये विण्याच्या आधी 1-2 दिवस सडामधून दूध आपोआप येऊ लागते, गळू लागते. गाय जमिनीवर बसल्यास कासेवर दाब येऊन गोठ्याच्या फरशीवर किंवा जमिनीवर दूध सांडते. अशा गायींचे दूध काळजीपूर्वक काढण्यास सुरुवात करावी. कास मोठी झाल्यामुळे तसेच पोटातील गर्भाच्या पूर्ण वाढीमुळे साहजिकच त्यांच्या हालचालीत मंदपणा येतो. गायीचे पोट सुटल्यासारखे दिसते. प्रसूतीपूर्वी पोट खारी सुटण्याचे किंवा झोळ सुटण्याचे प्रमाण जास्त असते. बारकाईने लक्ष दिल्यास हा फरक जाणवतो. उजव्या बाजूच्या पोटाचा भाग फार मोठा दिसतो. जननेंद्रियाचे बाह्यांग मोठे होऊन सैल होते. शेपटीच्या मुळाच्या दोन्ही बाजूला स्नायूंच्या शीतलतेमुळे खड्डे पडू लागतात. याला चोख बसणे असे म्हणतात. प्रसूतीपूर्वी 1-2 दिवस हे खड्डे खूपच खोल वाटतात. यामुळे साहजिकच शेपटीचे मूळ उंचावल्यासारखे दिसते. प्रसूतीपूर्वी 10-15 दिवस योनी मार्गातून चिकट घट्ट पडणाऱ्या द्रव्याचे प्रमाण वाढू लागते. तो पातळ भरपूर प्रमाणात येऊ लागतो. त्यामुळे गायीच्या पाठीमागच्या पुठ्याच्या भागाला शेपटीला हा सराव चिकटतो. विण्यापूर्वी 1-2 दिवस शेण पातळ होऊ लागतो. प्रसूतीच्या वेळी गायीची घ्यावयाची काळजी. या बाबतीत गायींना वितांना आडोसा हवा असतो. माणसांची किंवा गुरांची वर्दळ असल्यास गाय वेणा थांबवते. वितांना गायीला मदत लागल्यास ती तात्काळ मिळवण्यासाठी एखाद्या माणसाला गायीच्या नजरेस न पडेल अशा बेताने हजर राहावे. प्रसूती पूर्ण होईपर्यंत तेथेच असावे. मात्र गायीला मदत लागल्याखेरीज त्याने गायीजवळ जाऊ नये. गायीला पूर्ण प्रसूतीसाठी 1-7 तास लागतात. यामध्ये प्रसूतीच्या काळात सुरू झाल्यापासून वासरांच्या पायांचे खूर दिसू लागतात. लागल्यापासून संपूर्ण वासरू बाहेर पडण्यापर्यंतचा काळ अंतर्भूत आहे. वेणा सुरू झाल्यानंतर 1/2 तासाने पान मोटळी फुटून वासरावरील आवरणाची पिशवी आणि त्यात खूर दिसू लागतात. यावेळी गाय खाणे बंद करते. काही गायी अंथरलेल्या बिछाण्याचे गवत खाऊ लागतात. वेणा प्रथम 10-12 मिनिटांनी येतात. पुढे त्या थोड्या अंतराने येऊ लागतात. वेण्याच्या वेळेला गाय शेपुटून जावते. दोन्ही मागील पायाचे खूर जाळते. श्वासोश्वास रोखते. गाय बैचेन होते. पान मोटळी फुटून वासराचे वरील आवरण फुटते. त्यातून चिकट आणि घट्ट स्राव येतो. सामान्यतः वासरू जन्मताना त्याच्या पुढील पायांच्या दोन्ही खुरांची जोडी दिसू लागते. वासरांचे खूर बाहेर पडल्यानंतर तासाभरात नागपुड्या दिसल्या नाहीत तर मदत आवश्यक ठरते. गुडघ्यापर्यंत पाय म्हणजे सुमारे 2 तासात वासराचे तोंड आणि डोके दिसू लागते. पाय बरोबरीने बाहेर पडत असल्याचे तसेच डोके सरळ बाहेर येत असल्याची खात्री करून घ्यावी. यानंतर चोख बाहेर पडण्यासाठी गाय पुन्हा जोराने वेणा देते. नंतर सर्व वासरू आपोआप बाहेर पडते.
1: कृषी संपदा या आमच्या कार्यक्रमाअंतर्गत आताच आपण ऐकलं जनावरांमधील प्रसूतीची लक्षणं याविषयी डॉक्टर डी एम आखाडे यांनी दिलेली माहिती. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 7:15 वाजत आहेत. थोड्याच वेळात सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: डॉक्टर, आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
1: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्यांनी मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला

0: कम्प्लिटली सॉल्व होतो.
1: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
0: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्प्टम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं, किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही, किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं. तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
1: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत, म्हणजे बीट12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
0: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होत आहे, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिनेच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं. तर तुम्हाला प्रत्येक 5 ते 6 मंथ्स नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ. बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे, तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
1: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
0: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 ते 6 मंथ्स तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे. TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे, HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढतंय खूप लोकांना होत आहे, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
1: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
0: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Sir. श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
1: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन,

0: तर वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
1: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील, जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो. यासाठी शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
0: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
1: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो. तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
0: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
1: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
0: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: श्रोते हो 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झालेले आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. थँक्यू डॉक्टर.
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक साई हॉस्पिटल राजीव गांधी भवन समोर नाशिक.
2: गुडघ्याचे आणि खोप्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 24 मेला धुळे नंदुरबार आणि शहादा इथे ओपीडी साठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
3: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार साई हॉस्पिटल नाशिक. आपला जांघेचा खुबा का खराब होतो आणि तो खराब झाल्यानंतर त्यावर काय उपाय करावे लागतात ह्याविषयी माहिती घेणार आहोत आजच्या कार्यक्रमात. आपला जांघेचा खुबा बॉल अँड

0: सॉकेट टाईपचा खुबा आहे, म्हणजे एक प्रकारचा एक गोळा किंवा बॉल एका सॉकेटमध्ये फिरत असतो आणि तो चारही दिशेने फिरत असतो. आता काही वेळा फ्रॅक्चर होतं आणि फ्रॅक्चर जेव्हा त्या बॉलला जवळ असतं, खुब्याच्या मानेमध्ये होतं, त्यावेळेस जरी फ्रॅक्चर जुळलं तरी खुब्याचा रक्तपुरवठा कधी कधी बंद पडतो आणि तो खुबा खराब होतो. त्याचप्रमाणे काहीही कारण नसताना तुमच्या खुब्याचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तो खुबा खराब होऊ शकतो. याला आम्ही अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ द हेड ऑफ द फ्यूमर असं म्हणतो. थोडक्यात रक्तपुरवठ्याविना जांघेचा खुबा खराब होणं असं म्हणतो. काही वेळेस खूप दारू प्यायल्यामुळे किंवा स्टेरॉइडचे औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रचंड प्रमाणात खाल्ल्यामुळे देखील अशा पद्धतीचा त्रास होऊ शकतो. असे वेगवेगळे आजार असतात. काही वेळेस युरिक ऍसिड वाढल्याने, काही वेळेस गाउचर्स डिसीज नावाचा डिसीज आहे त्याच्यामध्ये काही कारणाने हा खुब्याचा रक्तपुरवठा बंद पडतो, काही वेळेस सिकल सेल एनिमियामुळे खराब होऊ शकतो. हा खुबा खराब झाल्यावर तुम्हाला त्रास काय होतो? ज्यावेळेस तुम्ही मांडी घालून बसायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला जांघेत दुखायला लागतं, किंवा सायकलवर किंवा मोटरसायकलवर टांग टाकून बसताना तुमचा तो खुबा दुखतो, जांघेमध्ये दुखतं. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं दुखणं तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना दाखवणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्हाला कळतं की हा खुबा खराब होत चाललाय, पेशंटला त्रास होतोय चालताना, मग आम्ही काय करतो? जर स्टेज 1 स्टेज 2 असेल तर कित्येक वेळा खुब्याला ड्रिलिंग करतो आणि ड्रिलिंग करून छिद्र केल्यावर त्याच्यामधनं रक्तप्रवाह सुरू होण्याची शक्यता असते. काही वेळेस आम्हाला आपल्या पायामध्ये फिबुला नावाचं एक हाड असतं, ते हाड आम्ही त्या खुब्यामध्ये टाकतो आणि ड्रिलिंग सुद्धा करतो. त्याच्यामुळे खुब्याचा रक्तपुरवठा वाढण्याची जरी शक्यता नसली तरी तो खुबा कोलॅप्स होत नाही, टिकून राहतो आणि काही काळ काही वर्ष पेशंटला मिळू शकतात. पण ज्या वेळेस मित्र हो खुबा खूपच खराब होतो, त्रास द्यायला लागतो, खरबडीत झालेला असतो, त्यावेळेस त्या होणाऱ्या खरबडीतपणाच्या घर्षणामुळे प्रचंड वेदना होतात आणि अशा वेळेस मात्र आपल्याला खुबा बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता आपण जेव्हा खुबा बदलतो त्यावेळेस नुसताच तो बॉल दांड्यासकट टाकून चालणार नाही, कारण तो बॉल ज्या सॉकेटमध्ये बसतो तो सुद्धा खरबडीत झालेला असतो. तर अशा वेळेस आपल्याला दांडी असलेला बॉल मांडीच्या हाडात टाकावा लागतो आणि सॉकेटच्या इथे प्लॅस्टिकचं सॉकेट टाकावं लागतं. आता ह्यामध्ये बरेच प्रकार आहे, भारतीय प्रकारचा खुबा, परदेशी प्रकारचा खुबा. हे ऑपरेशन औषधाशिवाय साधारण 29,000 चालू होतं आणि परदेशी सुद्धा एक औषधाशिवाय 59,000 होऊ शकतं. लोकांनी ह्या पैशाचा खूप धसका घेतलेला असतो, त्यांना वाटतं 2-2.5-3-3 लाख लागतील की काय, म्हणून प्रत्येक वेळेस एवढा पैशाची खर्च करण्याची गरज नसते. अशा वेळेस आपण काय करतो, काही केसेसमध्ये नुसता प्लॅस्टिकचा सॉकेट सिमेंटने चिकटवतो, तर काही केसेसमध्ये जेव्हा तरुण व्यक्ती असते त्यावेळेस मात्र आपल्याला जास्त दिवस टिकणारा खुब्याची आवश्यकता असते. अशा वेळेस आपण मेटॅलिक पार्ट, मेटॅलिक म्हणजे धातूचा पार्ट, अगोदर सॉकेटमध्ये टाकतो आणि त्याच्यावर आपण प्लॅस्टिकचं आवरण टाकतो. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तो खुबा जास्त दिवस टिकतो, प्लॅस्टिकचं आवरण मध्येच खराब झालं तर बदलता येतं. आजकाल अत्यंत नवीन नवीन प्रकारचे खुबे आलेले आहेत आणि हे खुबे 8 वर्षापासून 25-27 वर्ष टिकू शकतील अशा प्रकारचे आहेत. आणि ह्या खुब्यांमुळे तुम्हाला पूर्वीसारखं चालता येतं, जिना चढता येतो, सगळं काही करता येतं. ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही चालू शकता. धन्यवाद, नमस्ते.
1: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 24 मेला धुळे, नंदुरबार आणि शहादा इथे ओपीडी साठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

0: सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल
1: आताचा पण थँक यू डॉक्टर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजलेत.

तिथूनच तिचा एकटेपणा अधोरेखित होत जातो. चित्रपटाच्या शेवटी परमोच्च बिंदू

0: मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कैफी आजमी यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. बावरची या चित्रपटासाठी संगीत होतं मदन मोहन यांचं. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. सकाळचे 7:05 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्राहून आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल.
1: मस्त रहोगे देता है जितना कोई उतना ही पाता है.
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.

0: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम

0: वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: आझादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोड़कर एक भारत का आधुनिक स्वरूप घड़ा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री ढाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15 ते 20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालं आहे. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300+ खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. ICC नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला।
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी।
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर।
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर।
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी।
5: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात। 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर।

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी ट्यून केलेली आहे 526.6 meters अर्थात 558 kHz वर. श्रोते हो, आज 12 मे जानेवारी 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिवस म्हणून निवडण्यात आला. हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांचा जन्मदिवस आहे. श्रोतेहो, नर्सिंग हा केवळ एक व्यवसाय नसून ती मानवी सेवेची आणि करुणेची एक अनमोल कला आहे. नर्स म्हणजे परिचारिका, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे जे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस रुग्णांची काळजी घेत असतात. अनेक परिचारिकांना, नर्सेसना, रुग्णांना बरं होताना पाहण्यात आणि त्यांना मदत करण्यात खरा आनंद मिळतो. रुग्णांच्या शारीरिक जखमांवर मलमपट्टी करण्यासोबतच त्यांच्या भावनिक वेदना समजून घेऊन त्यांना आईसारखी माया देण्यामध्येच परिचारिकांचं मोठंपण आहे. आणि म्हणूनच हा दिवस कृतज्ञता म्हणून आपण साजरा करतो.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
1: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः 4 स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
0: आणि जर ह्यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
1: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
0: कधी
1: सुरू करू? किमान मर्यादा,
0: पण कमाल मर्यादा
1: अशी काही फिक्स नाही.
0: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
1: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लाँच झालेली आहे. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहे आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधले इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतो, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
0: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं

0: एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे, आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आत्ता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहीत आहे की माननीय मुख्यमंत्रींनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे, आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे, आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागतील, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ॲपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ह्याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय.
1: सर, आता 2024 ते 2029 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले आहेत का?
0: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर, आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आत्ता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स असे आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आत्ता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करतो.

0: सतत आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे, की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतो. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मनातील खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शंभर पूर्णांक 5.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण आपण ऐकता आहात. सकाळचे 7:40 झालेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

0: भावधारा ह्या भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं बेला शिंदे यांनी गायलेलं सुहास तपस्वी यांचं हे गीत. या गीताला संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: नमस्कार श्रोते हो. देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाचा पाया रचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनगणना 2027 पहिला टप्पा आता सुरू होत आहे. ही केवळ आकडेवारी नाही तर आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याचा एक अविभाज्य भाग आहे. यावेळी विशेष म्हणजे तुम्ही तुमची माहिती स्वतः स्वगणनेद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने नोंदवू शकता. येत्या 1 मे ते 15 मे या कालावधीत तुम्ही स्वतःहून तुमची माहिती भरू शकता. त्यानंतर 16 मे पासून घरांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. स्वगणना कशी करावी? फक्त 7 सोप्या पायऱ्या. पहिली, सर्वात आधी SC.census या अधिकृत वेबसाईटवर जा. दुसरी, तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. तिसरी, नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण दर्शवा. चौथी, घर आणि कुटुंबाची सविस्तर माहिती भरा. पाचवी, सर्व माहिती तपासून सबमिट करा. सहावी, त्यानंतर तुम्हाला एक SC ID म्हणजेच युनिक क्रमांक मिळेल. सातवी आणि शेवटची पायरी, तुमच्या घरी जेव्हा प्रगणक सेन्सस ऑफिसर येतील तेव्हा त्यांना फक्त हा SC ID द्या. तुमची जबाबदारी पूर्ण. हे का महत्त्वाचे आहे? कारण तुमची ही अचूक माहितीच भविष्यातील शासकीय योजना, आरक्षण आणि देशाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. ही पहिली डिजिटल जनगणना असून आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहते. तर विसरू नका, 1 मे ते 15 मे या काळात आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदवा आणि देशाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. चला तर आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया. महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय धुळे द्वारा जनहितार्थ प्रसारित.

कवी सुरेश भट्ट यांची ही गीत रचना आताच आपण ऐकलीत. यशवंत देव यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता अरुण दाते यांचा. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात. ऐकवित आहोत आशा भोसले यांच्या स्वरात नितीन आखवे यांचं हे गीत.

नितीन आखवे यांची ही गीतरचना आता आपण ऐकलीत. स्वर होता आशा भोसले यांचा, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. समाचार प्रभात.

श्रोते हो FM 100.5 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:15 वाजलेत. आनंद घेऊया भावसरगम ह्या भावगीतांच्या कार्यक्रमाचा.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आशा भोसले यांनी गायलेलं सुरेश भट यांचं हे भावगीत. या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

अनिल बांदोडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं राजश्री लेले यांचं. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावसरगम.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं हे भावगीत आपण ऐकलं, तर संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती। पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांचा आज शपथविधी। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे। या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणाम

0: आव्हानांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकास कामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खतं मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या.

0: पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत, तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल, असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC पुरुषांच्या एक दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झालेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

कार्यक्रमात सुरुवातीला अनिल कांबळे यांचं हे अतिशय भावपूर्ण असं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

पद्मजा फेर्नांडीस जोगळेकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे भावगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं.

नमस्कार श्रोते हो, देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाचा पाया रचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनगणना 2027 पहिला टप्पा आता सुरू होत आहे। ही केवळ आकडेवारी नाही तर आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याचा एक अविभाज्य भाग आहे। यावेळी विशेष म्हणजे तुम्ही तुमची माहिती स्वतः स्वगणनेद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने नोंदवू शकता। येत्या 1 मे ते 15 मे या कालावधीत तुम्ही स्वतःहून तुमची माहिती भरू शकता। त्यानंतर 16 मे पासून घरांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल। स्वगणना कशी करावी? फक्त 7 सोप्या पायऱ्या। पहिली, सर्वात आधी sc.census या अधिकृत वेबसाईटवर जा। दुसरी, तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा। तिसरी, नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण दर्शवा। चौथी, घर आणि कुटुंबाची सविस्तर माहिती भरा। पाचवी, सर्व माहिती तपासून सबमिट करा। सहावी, त्यानंतर तुम्हाला एक SC ID म्हणजेच युनिक क्रमांक मिळेल। सातवी आणि शेवटची पायरी, तुमच्या घरी जेव्हा प्रगणक सेन्सस ऑफिसर येतील तेव्हा त्यांना फक्त हा SC ID द्या। तुमची जबाबदारी पूर्ण। हे का महत्वाचे आहे? कारण तुमची ही अचूक माहितीच भविष्यातील शासकीय योजना, आरक्षण आणि देशाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरणार आहे। ही पहिली डिजिटल जनगणना असून आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहते। तर विसरू नका, 1 मे ते 15 मे या काळात आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदवा आणि देशाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। चला तर आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया। महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय धुळे द्वारा जनहितार्थ प्रसारित।

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे भावगीत आताच आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. याबरोबरच भाव सरगम हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. 9 ते 10 या दरम्यान सहक्षेपित करीत आहोत विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम.

श्रोते हो FM 100.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत विविधा हा आमचा कार्यक्रम. तत्पूर्वी ही जाहिरात.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, आता ऐकवित आहोत विविधा हा आमचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे पपिता जोशी यांनी. लेखिकेसह या कार्यक्रमात सहभागी आहेत पूनम बेडसे.

विविधता या कार्यक्रमाअंतर्गत स्त्री सखी या सदरात आपण आज ऐकणार आहात घरकुल संवाद. या संवादाचं लेखन केलेलं आहे पपिता जोशी यांनी. लेखिकेसह सहभाग आहे पूनम सावंत बेडसे यांचा. चला तर श्रोते हो ऐकूया घरकुल संवाद. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या कविता आत्रा.

0: ಸತ್ಯ ಸೃಷ್ಟಿ ತಾಂಡವ ರಚಯಿತ ನಟರಾಜ ರಾಜ ನಮೋ ನಮಃ.
1: प्रिया, आजच्या दिवसाची सुरुवात नटराज स्तुतीने केलीस. आज काही विशेष आहे का?
0: पूनम, रोजचाच दिवस आपलं विशेष काहीतरी घेऊनच येत असतो ना. नुकताच 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा झाला, त्याबद्दल थोडे वाचनात आले आणि श्री नटराज रूपाची आठवण झाली बघ.
1: प्रिया, आंतरराष्ट्रीय विशेष दिन अत्यंत अभ्यासपूर्वक योजलेले असतात आणि त्यात नृत्य दिनाचंही तसंच महत्त्व असेल ना?
0: हो हो, बॅले नृत्याचे संस्थापक जीन जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ युनेस्कोच्या भागीदार असलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य संस्था या स्वायत्त संस्थेकडून आजचा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
1: अरे वा, म्हणजे कसं असतं ना प्रिया बघ, संगीत म्हटलं की गायन वादनासोबत नृत्य कलेचाही त्यात समावेश होतो. विशेष म्हणजे या सर्व कलांमधून आपण आपल्या भावभावना व्यक्त करीत असतो.
0: हो हो अगं पूनम, नृत्य कलेचा भारतीय परंपरेत आणि संस्कृतीत फार मोठा इतिहास आहे. अगदी आध्यात्मिक परंपरेतही नृत्यातून भगवत भक्ती केली जाते
1: आणि आपले शालेय जीवनही छोट्या छोट्या नृत्य किंवा नाच करूनच सुरू होतात. म्हणजे नाच पोरी नाच, नाच रे मोरा, नाच ग घुमा ही गाणी आणि त्यावरील नाच आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतात.
0: खरंय खरंय, अशा विशेष दिवसांचे नियोजन यासाठीच तर असते. जगभरातील विविध नृत्य संस्कृतींचा आदर करणे, त्यांचे जतन व संवर्धन करणे हाच मुख्य उद्देश आणि त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
1: प्रिया, सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची पोर्ट्रेट ऑफ मद्रास डान्सर या विषयावर नृत्यांगणेची चित्र आहेत बरं का. आणि ही चित्र नृत्यकलेची प्रेरणा तर देतातच आपल्याला, पण संगीत कला आणि चित्रकलेचा एकमेकांशी संबंधही दर्शवतात.
0: अरे वा, खूपच छान आठवण करून दिलीस पूनम. 29 एप्रिल हाच जगतविख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांचा जन्मदिन. चित्रकला आणि त्यातील रंगछटा यातून अनेक भावभावना प्रदर्शित केल्या जातात. चित्रकार चित्रात रंग भरत जातो आणि त्यातून भाव प्रकट होत जातात, नाही का?
1: हो, एक चित्र हजारो शब्दांचं काम करतं असं उगाच का ग म्हणतात. संगीत कला, चित्रकला किंवा अन्य कोणतीही कला असू देत, आपल्या जगण्याला ते बळ देत असतात बरं का.
0: हो, आणि प्रसंगी चरितार्थाचं मुख्य माध्यमही ते बनतात. राजा रवी वर्मा यांनी आपली चित्रे प्रिंट करून देश विदेशात विकली. चित्रे प्रिंट करून घेण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. पूनम, 29 एप्रिल अजून एक विशेष दिवस ठरतो, कारण पुन्हा याच दिवशी डॉक्टर शंकर आबाजी भिसे या शास्त्रज्ञ संशोधकाचा जन्मदिन.
1: हो अगदी बरोबर. हा, डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शोध कार्यावर इयत्ता 3री बालभारती मराठीच्या पुस्तकात छान धडा आहे आणि अशा लेखन साहित्यातून मुलांना अगदी लहानपासूनच प्रेरणा मिळत असते.
0: हो हो, लहान मोठे सुमारे 200 शोध डॉक्टर भिसे यांनी लावलेत बर का. काही यंत्रांचा आविष्कार त्यांनी केला आणि आजही ती यंत्रे अद्ययावत स्वरूपात तयार होऊन व्यवहारात उपयोगी आणली जात आहेत.
1: म्हणजे भारताचे एडिसन म्हणून डॉक्टर भिसे यांची जगभरात ओळख तर आहेच, अमेरिकेतले भारताचे पहिले शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आलाय बरं का.
0: स्वयंमापन यंत्राने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे अनेक प्रचलित मुद्रण यंत्रांचा अभ्यास करून भिसो टाइप हे मुद्रण छपाई यंत्र त्यांनी विकसित केले.
1: हो, आणि त्यांनी केलेल्या शोधांची आणि उद्योगांची एक मोठी मालिकाच आहे. काचेचा कारखाना, लेदर कारखाना, सौर ऊर्जेवरील वाहने असे नवनवीन शोध संशोधन त्यांनी जगापुढे मांडलेत आणि भारत देशाचे नाव त्यांनी उज्ज्वल केले.
0: जगात भारताचे नाव मोठे करणारे आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे अजून एक मराठी नाव म्हणजे दादासाहेब फाळके. धुंडीराज गोविंद फाळके हे त्यांचे पूर्ण नाव.
1: हो, केवढं धाडस, ध्येय गाठण्यासाठी केलेली धडपड, त्यांची जिद्द, चिकाटी आणि त्यांना परिवाराची लाभलेली साथ, सर्व काही अगदी अद्भुतच.
0: सन 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला मुकपट पूर्ण लांबीचा चित्रपट बनवून भारतीय चित्रपट उद्योगाचा त्यांनी पायाच रचला.
1: चित्रपट सृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस त्यांच्या नावाने गौरवान्वित केले जाते.

0: 1979 सालापासून भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला.
1: पूनम, चित्रपट हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. त्याचा योग्य वापर करून समाज आपल्याला घडविता येऊ शकतो.
0: प्रिया, खरं तर समाजाची जडणघडण करण्याचं उत्तम कार्य केलं ते म्हणजे संत महात्म्यांनी. शेकडो वर्षांपूर्वी कोणतेही आधुनिक समाज माध्यम नसताना समाज प्रबोधनाचं हे मोठं कार्य त्यांनी कीर्तन, प्रवचन, अभंग आणि लेखनाच्या माध्यमातून केलं आहे.
1: हो हो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 30 एप्रिल 1909 हा जन्मदिन. त्यांनी ग्रामगीता या ग्रंथातून ग्रामस्थांचे उत्तम प्रबोधन केले.
0: ग्रामीण विकासाचा विचार मांडणारे आधुनिक संत म्हणून त्यांची ओळख तर आहेच, पण ते एक उत्तम कवी आणि थोर समाज सुधारकही होते. अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक समतेचा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यातून दिला.
1: पूनम, सामाजिक समता म्हणजेच सामाजिक न्यायच. ज्या समाजातील अशिक्षित दुर्बल घटकांना त्यांच्या जगण्याच्या हक्कांची जाणीव करून देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे.
0: आणि असे समाज कार्य तर आपल्याला प्रत्येकाला शक्य आहे बरं का? पण आपण जिथे काम करतो आपल्या आजूबाजूला अनेक अन्यायकारक घटना घडत असतात, तिथेही आपण सहकार्य करणे, प्रबोधन करणे शक्य आहे.
1: अगदी खरं. असंच उदाहरण उत्तम आदर्श म्हणजे भारत देशाच्या पहिला महिला न्यायाधीश फातिमा बीवी, त्यांचा 30 एप्रिल 1927 हा जन्मदिन.
0: महिला सक्षमीकरणाच्या कार्याचा आदर्श फातिमा बीवी यांना मानलं जातं आणि केरळमधील एका लहानशा गावातला त्यांचा जन्म. पुढे त्रिवेंद्रम येथील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी त्यांनी प्राप्त केली.
1: हो, कायद्याचा सखोल अभ्यास, महिलांसाठी कार्य करण्याची धडपड, यामुळे वकिली व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करत त्या ऑक्टोबर 1989 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या.
0: हो, अगदी बरोबर. हा, आणि 1990 महिला शिरोमणी हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला. 2023 केरळ सरकारचा प्रतिष्ठित केरळ प्रभा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
1: फातिमा बीवी या सर्वोच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतर 1997 ते 2001 या काळात तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या. या पदावर असतानाही त्यांनी समाजकार्य केले.
0: प्रिया, उत्तम मार्गदर्शन आणि उच्च शिक्षणाने वैचारिक प्रगल्भता आपोआपच येत जाते, नाही का?
1: खरे खरे.
0: आणि आवश्यकता असते त्या विचारांना बैठक मिळणे.
1: अगदी बरोबर.
0: वारंवार त्यांची उजळणी होणे याची.
1: बरोबर. यासाठी शेकडो वर्षांपासून विविध उपक्रम सुरूच आहेत. अभ्यास मंडळे, साहित्य प्रदर्शने, कवी संमेलने, भाषा मेळावे, साहित्य संमेलने आणि व्याख्यानमाला, असे एक ना अनेक माध्यमातून विचारांची देवाणघेवाण ही सुरूच आहे.
0: प्रिया, गोदाघाट नाशिक येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केल्याची बातमी मी कालच वाचले आणि त्याबद्दल थोडस अधिक माहिती असेल तर सांगते का ग?
1: हो हो, वसंत व्याख्यानमाला 2026 नाशिक येथे देव मामलेदार श्री यशवंत महाराज समाधी पटांगण गोदाघाट पंचवटी येथे सुरू झाले. 1 मे 2026 ते 31 मे 2026 अखेर दररोज विविध कार्यक्रमांची पर्वणीच आहे. साहित्य, संस्कृती, राजकारण, समाजकारण आणि आरोग्य अशा विविध विषयांवर तज्ञांची व्याख्याने आणि गायन वादनाचे विशेष कार्यक्रमांची मेजवानी म्हणजे वसंत व्याख्यानमाला होय.
0: म्हणजे अगदी महिनाभर भरपूर कार्यक्रम असतील. आणि याचं वेळापत्रक आपण सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्म गुगलवर बघायला मिळेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून भेट द्या.
1: हो पूनम, साहित्य संस्कृतीकडून आपण आता खाद्य संस्कृतीच्या विषयाकडे येत आहोत बरं का?
0: बरोबर. या कार्यक्रमातील रेसिपी सांगण्याची वेळ झालीये, तेव्हा आता ऐकूया चविष्ट अशी पाककृती. प्रिया, आज काय घेऊन आलीस ग आपल्या सखींसाठी?
1: पूनम, सर्वच माध्यमांवर सध्या गाजत असलेली आणि कलकत्त्याची प्रसिद्ध रेसिपी कलकत्ता स्टाईल झालमुरी आपण आज बनवणार आहोत.
0: अरे वा, खूपच छान. चटपटीत, झणझणीत, झटपट बनणारी स्ट्रीट फूड डिश म्हणजे झालमुरी. प्रिया, साहित्य सांग बरं, मी लगेच लिहून घेते.
1: हो हो, मी इथे सर्व साहित्य प्रमाणासह सांगते, ते अगदी अचूक लिहून घ्या हा सर्व सखींनी. मुरमुरे 2 कप, बारीक चिरलेला कांदा 1, बारीक कापलेला टोमॅटो 1, बटाटा उकळून फोडी केलेल्या 1 बटाट्याच्या, हिरवी मिरची आवडीनुसार 1-2 बारीक

0: कापलेली, कोथिंबीर थोडीशी चवीनुसार, भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, चाट मसाला एक चमचा भर, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, मोहरीचे तेल अर्धा टीस्पून, लिंबाचा रस एक टीस्पून, चिंचेची चटणी दोन चमचे आणि थोडी बारीक शेव.
1: प्रिया, अगं साहित्य लिहिता लिहिताच तोंडाला पाणी सुटलंय. सांग लवकर पटकन याची कृती.
0: खरे खरे, चटपटीत पदार्थांचं असंच असतं ग. नाव काढलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. आपण प्रत्यक्ष कृती बघूया. एका मोठ्या बाउलमध्ये मुरमुरे घ्यायचे. त्यात बारीक केलेला कांदा, टोमॅटो, उकळलेले बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं घालायचं. आता शेंगदाणे, चाट मसाला, लाल तिखट, मीठ हे सर्व घालायचं. त्यावर मोहरीचे तेल, लिंबाचा रस टाकून सर्व साहित्य पटकन अगदी छान मिसळायचं. थोडी चिंचेची चटणी आणि शेव यामुळे या पदार्थाची चव अधिकच वाढते.
1: क्या बात आहे प्रिया, अगदी झटपट रेसिपी आहे ही. पण काही टिप्स आहेत का यासाठी?
0: हो हो, अगदी महत्वाचं विचारलंस. यासाठी आवश्यक टिप म्हणजे मुरमुरे नरम होण्याच्या आत ताजीच पटकन खावी बर काही रेसिपी. आणि मोहरीचे तेल वापरावे. यामुळे खरा कलकत्ता स्ट्रीट फ्लेवर या रेसिपीला येतो.
1: प्रिया, उन्हाळ्याच्या दिवसात खूप जेवण जात नाही, तेव्हा असं हलकं फुलकं चटपटीत खायला बरं वाटतं. आम्ही सर्व सखी नक्कीच ही रेसिपी बनवू आणि त्याचा आस्वाद घेऊ. काय?
0: हो हो, अगं काही सखींनी तर आत्ता बनवायला सुद्धा घेतली असेल. आणि बरं का पूनम, आपल्यासाठी जे पदार्थ चाट रेसिपी किंवा चटपटीत पदार्थ आहेत तेच एका कामगार किंवा मजूर वर्गाचं मुख्य अन्न सुद्धा असू शकतं बरं का. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मुंबईचा वडापाव.
1: अगदी खरं आहे हा, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते ना. बरं का प्रिया, 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून आपण तो साजरा करत असतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांत रचना करण्यात आली आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
0: हो, महाराष्ट्र दिनाच्या या दिवशी शाळांमध्ये आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहण केले जाते आणि शालेय जीवनात 1 मे हा निकालाचा दिवस म्हणूनही आपण ओळखत होतो.
1: होय, आणि 1 मेला सकाळी लवकर उठून शालेय गणवेशात शाळेत जायचे आणि ध्वजारोहणानंतर निकाल घेऊन घरी यायचे. पास होऊन पुढील वर्गात गेली हे वाचून काय आनंद व्हायचा.
0: हो हो, अगदी पेढे वाटण्याचा दिवस. अजून एक आनंद असायचा, पुढे महिना दीड महिना सुट्टी. मग काय, मामाच्या गावाला जायला मिळायचं आणि भरपूर आमरस खायचा, झोके खायचे, आखाजीची गाणी म्हणायची, धम्माल मजा.
1: खरंय खरंय, अगं ते सगळं चित्रच डोळ्यासमोर उभं राहतंय डायरेक्ट. म्हणजे बुद्धिवादी वर्गाला विश्रांती आवश्यकच, पण कष्टकरी वर्गाला आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागला तो दिवस म्हणजे 1 मे 1886. अमेरिकेत शिकागो येथे मोठा संप सुरू झाला. 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास वैयक्तिक वेळ अशी मागणी तेथील कामगारांनी केली होती.
0: होय, कालांतराने त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आणि 1923 मध्ये भारतात कामगार दिन प्रथमच साजरा करण्यात आला. आत्ताचे चेन्नई, तेव्हाचे मद्रास, येथूनच ही सुरुवात झाली.
1: भारतात लाल झेंडा हा कामगार चळवळीचा प्रतीक म्हणून वापरला जातो. कामगार दिन आपल्याला आठवण करून देतो की समाजाची प्रगती कामगारांच्या कष्टावर उभी आहे.
0: खरंय, म्हणूनच कामगारांच्या मेहनतीचा आदर करणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण हरिभाऊ लोखंडे यांचे नाव घेतले जाते.
1: कामगारांच्या हक्कांसाठी लोखंडे यांनी केलेले कार्य आजही खूप प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज कामगारांना काही मूलभूत सुविधा आणि हक्क मिळाले आहेत. रविवारची सुट्टी ही त्यांच्यामुळेच सुरू झाली बरं का.
0: हो, अनेक हिंदी चित्रपटातून कामगारांविषयीच्या समस्या आणि त्यांची जीवनशैली मांडण्यात आलेली दिसून येते. यात उदाहरणच द्यायचं झालं तर 1972 सालचा शोर चित्रपट. या चित्रपटात एक मेहनती कामगार आपल्या मुलासाठी खूप कष्ट करत असतो असं चित्र दाखवलंय.
1: हो, अतिशय सुंदर कथानक असलेल्या या चित्रपटातून कामगार वर्गाचे जीवन, त्यांचे संघर्ष आणि पित्याचे प्रेम खूप भावनिक पद्धतीने दाखविले आहे बरं का.
0: हो हो, पूनम, वेगवेगळ्या कंपनी, कारखान्यात, खाणीत आणि बांधकामावर काम करणाऱ्या या कामगारांना आरोग्याच्या फार मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते बरं का. दमा, अस्थमाचे सर्वात जास्त प्रमाण जर असेल तर ते कामगार वर्गात आढळून येते.
1: हो प्रिया, अगं मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी किंवा बऱ्याचदा 2 मे रोजी अस्थमा दमा दिन साजरा केला जातो आणि त्या आजारांना

0: बद्दल जनजागृती देखील केली जाते.
1: हो, दमा, अस्थमा यासारखे आजार म्हणजे श्वसन मार्ग कमकुवत असण्याचे आजार. हे पूर्ण दुरुस्त होत नसले तरी देखील नियंत्रणात आपण नक्कीच त्यांना आणू शकतो.
0: धूळ, धूर, प्रदूषण, थंडी, काही ॲलर्जी किंवा वंश परंपरागत कारणांमुळे हे आजार होतात. आणि त्यावर उपाय म्हणजे श्वसनाचे व्यायाम, स्वच्छ वातावरण आणि डॉक्टरांचा सल्ला.
1: हो हो, आजाराविषयी जागरूकता ठेवून योग्य त्या उपायांचा अवलंब करायलाच हवा, तेव्हाच तर ते नियंत्रणात राहतील.
0: प्रिया, अगं विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं लागतात, तिथे अशा अनेक आजारांबाबत जनजागृती केली जाते. शिवाय वर्तमानपत्रातून देखील जागरूकता निर्माण केली जाते.
1: हो, दमा, अस्थमा असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी धूम्रपानापासून दूर राहावे याबाबत सर्व माध्यमातून प्रबोधन केले जाते.
0: अगदी बरोबर, वर्तमानपत्राद्वारे तर याबाबत सतत सूचना दिल्या जातात, जागोजागी पोस्टर्स लावूनही जनजागृती केली जाते.
1: पूनम, वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ, तर पत्रकार हे या योजनेतील खंबीर कणा आहेत. 3 मे हा दिवस पत्रकार वर्गासाठी अतिशय महत्वाचा. याच दिवशी जागतिक पत्रकार दिन, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
0: पत्रकारांना दिलेल्या स्वातंत्र्याविषयी आणि त्यांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संविधानिक अधिकार अबाधित राहावे हाच एकमेव उद्देश यामागे आहे.
1: आजकालच्या प्रत्येक सेकंदाला अपडेट राहण्याच्या या वातावरणात पत्रकारांची पूर्ती दमछाक होताना दिसते. फील्ड वर्क करणारे पत्रकार यांना घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष फोटो शूटिंग घ्यावी लागते. कधी अपघात, तर कधी अघटित कृत्य, तर कधी आपत्कालीन परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागते.
0: खरंय बरं का प्रिया? अगं, अगदी आगीचे लोट अंगावर येत असले तरी बातमी तयार करण्याचं प्रामाणिक काम त्यांना पार पाडावंच लागतं.
1: पूनम, जे पत्रकारांचे तेच अग्निशमन दलाच्या जवानांचे, त्यांना तर आगीत उडी घ्यावीच लागते. अनेकांचे प्राण वाचवित असताना स्वतःच्या जीवाची पर्वा देखील ते करीत नाहीत. म्हणूनच 4 मे आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा केला जातो.
0: प्रिया, आपल्याकडे ही एक छान व्यवस्था आहे बरं का, म्हणजे विशेष दिन निमित्ताने प्रत्येकाच्या कार्याचा आदर आणि सन्मान केला जातो.
1: अगदी बरोबर, कोळसा खाण कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी देखील 4 मे हीच तारीख नियोजित करण्यात आलेली आहे.
0: अगं प्रिया, खाण कामगारांचे जीवन तर अजूनच जास्त धोक्याचे असते, म्हणजे संपूर्ण जगाशी संपर्क तुटलेला असतो आणि जमिनीच्या आत खोलवर जाऊन काम करावे लागते.
1: पूनम, संपर्क शब्दाने लक्षात आलं, आज आपण किती पटकन दूरवर असणाऱ्या व्यक्तीशी ऑनलाईनद्वारे संपर्क साधू शकतो. परंतु काही काळापूर्वी पत्राशिवाय पर्याय नव्हता. या टपाल विभागातून जाणाऱ्या टपालाला तिकीट लावावे लागायचे. 4 मे 1854 रोजी पहिले टपाल तिकीट भारताने तयार केले.
0: एकूण काय तर इंग्रजी राजवटीतही भारत स्वतःचे अस्तित्व जपत होता. देशाविषयी अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे.
1: हो, पण काही गोष्टींवर इंग्रजांचाच प्रभाव अनेक वर्ष टिकून असल्याचं आपल्याला दिसून येतं. उदाहरण द्यायचंच झालं तर बॉम्बेचे मुंबई नामाभिधान करायला 4 मे 1895 हा दिवस उजाडला. अनेक कारणे असतील त्याला, पण स्तुत्य बदल होताना दिसतायत, त्यामुळे देशाभिमान हा आहेच.
0: प्रिया, चांगल्या गोष्टी सहजासहजी होत नाहीत आणि त्या सरळपणाने सहज स्वीकारल्याही जात नाहीत, हेच खरंय.
1: हो, म्हणूनच की काय, व्यंगचित्राद्वारे समाज मन जाणणे किंवा बदलवणे चित्रकारांना गरजेचे वाटले असावे. व्यंगचित्र हे समाजातील विसंगती, राजकारण आणि मानवी स्वभावाचे बारकावे सुजगपणे मांडण्याचे अगदी प्रभावी असे माध्यम आहे.
0: खरंय ग, आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन या व्यंगचित्रांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक व्यंगचित्रातून आणि श्री द फडणेस यांच्या शब्दविरहित हास्य चित्रातून अनेक वर्ष समाज मनाचा वेद घेऊन सामाजिक राजकीय प्रश्न मांडलेत.
1: होय होय, या विषयावरून 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो हेही इथं सांगायचं आहे बरं का.
0: प्रिया, तू थोड्या वेळापूर्वी समाज मन हा शब्द वापरलास ना.
1: हो हो,
0: खर तर म्हणजे मन आणि त्याचं शास्त्र अत्यंत कठीण विषय. हा, प्रत्येकाच्या मनात काय सुरू आहे हे काय कधी कधीच ओळखता येत नाही.
1: खरे खरे ग, पण बर का, मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी मनोविश्लेषण कसे करावे याचा अभ्यास मांडून ठेवलाय. सिगमंड फ्रायड, आधुनिक मानसशास्त्राचे जनक, यांचा 6 मे हा जन्मदिन, मनोविश्लेषणाचे प्रणेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.
0: प्रिया

0: हे झालं मनाचं, पण आंतरराष्ट्रीय नो डाएट डे देखील 6 मे रोजी आहे. शरीराची स्वीकारार्हतेचा संदेश देण्याचा दिवस म्हणजे नो डाएट डे. कठोर डाएटिंग प्लॅनच्या दडपणातून मुक्त राहणे, निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देणे हेच या दिवसाचे महत्त्व.
1: हो, नो डाएट डे म्हणजे खाण्याबद्दलचा अपराधीपणानं बाळगता आवडेल ते खाणे. आरोग्य म्हणजे फक्त बारीक असणं नाही, तर आनंदी आणि आत्मविश्वासाने जगणं म्हणजे आरोग्य.
0: प्रिया, इतका छान खाण्याचा विषय निघालाच आहे, तर अजून एक रेसिपी होऊन जाऊ देत ना.
1: का नाही का नाही, चल साहित्य लिहून घे. चॉकलेट बनाना मिल्कशेक आपण आता बनवायला घेत आहोत.
0: क्या बात है, म्हणजे उन्हाळा आणि त्या चॉकलेट बनाना मिल्कशेक.
1: हो, वा. दोन केळी आपल्याला लागतील यासाठी. एक ग्लास भर दूध लागेल, 2 चमचे चॉकलेट सिरप, 1 चमचा साखर आणि 2-3 बर्फाचे तुकडे, एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे.
0: अरे वा, मस्त, अगदी थंड गोड गोड रेसिपी. चल आता लवकर कृती सांग बरं.
1: हो हो, कृती अशी आहे. सर्वप्रथम केळी सोलून घ्यायच्या, त्याचे बारीक तुकडे करायचे. मिक्सर भांड्यात केळी, दूध, चॉकलेट सिरप आणि साखर घालायची. छान ब्लेंड करून एकजीव करून घ्यायचे. शेवटी बर्फ घालून पुन्हा थोडेसे फिरवायचे. ग्लासात काढून छान डेकोरेट करून मस्त सर्व करायचे.
0: खूपच छान. नो डाएट डे म्हणून निरपराधीपणे आनंद घ्यायचा, खरंय ना?
1: हो हो पूनम, भारतभर विविध खाद्य संस्कृतींचा अभ्यास करून आनंद घ्यायचा असेल ना, तर पर्यटन महत्वाचं. 7 मे हा राष्ट्रीय पर्यटन दिन पर्यटनाचे महत्व सांगणारा हा दिवस.
0: प्रिया, आपल्या या संपूर्ण भारत देशाचा अभिमान वाटावा असे त्याचे गौरव गाण, राष्ट्रगाण लिहिणारे गुरुदेव रवींद्रनाथ यांचाही 7 मे हा जन्मदिन. बरं का?
1: बरोबर पूनम. मुंबई जी काही आहे ना, ती 24 तास ट्रेनमध्ये धावते आणि त्या मुंबईत 7 मे 1907 रोजी विजेवर चालणारी पहिली इलेक्ट्रिक ट्राम सुरू झाली.
0: मुंबईकरांचं जीवन म्हणजे अगदी धावपळीचं आणि त्यात अनेक अडचणी, त्यात आपत्तीजनक परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागतं.
1: हो, पण इतर वेळी स्वतःच्याच विश्वात बिझी असणारे आणि एकमेकांशी बोलायला अगदी वेळ नसणारे हे मुंबईकर संकट काळी मात्र एकमेकांसाठी जीव धोक्यात घालून सहकार्य करतात. बर का?
0: खरंय खरंय, सेवा हीच खरी मानवता हे रेड क्रॉसचं ब्रीद ते सत्यात उतरवतात. युद्ध, पूर, भूकंप अशा आपत्तीमध्ये जखमी आणि गरजू लोकांना मदत करणं, आरोग्याच्या सेवा देणं हे त्यांचं मुख्य कार्य.
1: हो पूनम, 8 मे रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. मानवतेची सेवा करण्याचा संकल्प आपण या दिवशी करायला हवा आणि हा दिवस या संकल्पानेच साजरा करायला हवा.
0: क्या बात आहे, म्हणजे 9 मे हा दिवस देखील मानवतेची जाणीव करून देणारा, त्याचसोबत शौर्य, पर्यावरण संरक्षण यासाठीही विशेष आहे.
1: हो बरोबर, जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस या निमित्त पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती केली जाते.
0: 9 मे या दिवशी महाराणा प्रताप जयंती असते, जे शौर्य आणि स्वाभिमानाची आठवण करून देते.
1: हो पूनम, ज्याप्रमाणे राष्ट्रगान रचनाकार यांचा जन्मदिन मे महिन्यात येतो ना, त्याचप्रमाणे वंदे मातरमचे रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा देखील जन्मदिन 10 मे हा देखील मे महिन्यातच येतो.
0: आणि हो प्रिया, नुकतेच भारत सरकारने राष्ट्रगीत आणि वंदे मातरम यास समान दर्जा असल्याचं पत्रही काढलंय बरं का?
1: हो हो, काय छान योगायोग आहे ना. 10 मे देशभक्ती आणि शौर्याची प्रेरणा देणारा दिवस. 10 मे 1998 पोखरण येथे अणुचाचण्या यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या होत्या.
0: आणि हो, मे महिन्याचा 2रा रविवार म्हणजे दिवस आहे ना, तो मातृशक्तीला नमन करण्याचा दिवस बरं का? आणि यावेळी 10 मे रोजी हा योग आला आहे, तो म्हणजेच मदर्स डे म्हणून हा दिवस आपण सर्वत्र साजरा करत असतो.
1: हो, मातृशक्ती नमो नमा. पूनम, आपल्या गप्पा छान रंगल्यात, अगदी वेळ कसा गेला ना ते समजलंच नाही. आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या ह्या सहाय्याने आपल्या ह्या छान गप्पा आपण आपल्या सर्व सखींपर्यंत सहज पोहोचवू शकतो. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून 11 मे साजरा केला जातो.
0: प्रिया, अगं 4 चौघी जमले आखी अवांतर गप्पा करतात आणि वेळ घालवतात असं आपल्या स्त्रियांबद्दल सर्वांचं मत आहे, पण स्त्रिया अभ्यासपूर्ण जीवनशैली अवलंबतात असंच मी म्हणेल. हा
1: हो हो, खरंय खरंय पूनम. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी पदार्पण केलेलं दिसून येतं. त्यांच्यातल्या ह्या आत्मविश्वास

0: विश्वास असाच हा कायम राहायला हवा. शिवाय स्वतःची सुरक्षितता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींकडेही त्यांनी विशेष लक्ष द्यायला हवं.
1: आज 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. हा दिवस जगभरातील परिचारिकांच्या सेवाभावाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, बरं का?
0: हो, आरोग्याच्या खूप छान सेवा देणाऱ्या परिचारिकांसाठी हा दिवस महत्त्वाचा. थोडक्यात काय तर सेवाभाव, माणुसकी आणि आरोग्य सेवेतील समर्पणाची जाणीव करून देणारा हा आजचा दिवस आहे. पूनम, प्रत्येक दिवस आपल्यासाठी आयुष्यात विशेष काहीतरी घेऊनच येत असतो. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात जाओ याच सर्व सखींना शुभेच्छा देऊन आपण इथेच थांबूया.

श्रोते हो, आत्ताच आपण विविधता या कार्यक्रमाअंतर्गत स्त्री सखी या सदरात घरकुल संवाद ऐकलात. या संवादाचं लेखन केलेलं होतं पपिता जोशी यांनी. लेखिकेसह सहभाग होता पूनम सावंत बेडसे यांचा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता आत्राम.

श्रोतेहो आणि सखींनो, स्त्री सखी या आमच्या कार्यक्रमाअंतर्गत घरकुल हा संवाद आताच आपण ऐकलात. लेखन केलेलं होतं पपिता जोशी यांनी. लेखिकेसह या कार्यक्रमात सहभाग होता पूनम सावंत बेडसे यांचा. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता अत्राम. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण आपण एन्जॉय करत आहात. ते सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. ऐकवित आहोत सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं हम या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांचा.

कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरात हम तो मोहब्बत करेगा या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतरचनेला संगीत होतं अन्नू मलिक यांचं. सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकता आहात.

श्रोते हो सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. आताच आपण ऐकलं खुदगर्ज या चित्रपटातलं फारूक कैसर यांचं हे गीत. संगीत होतं राजेश रोशन यांचं, स्वर होता मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांचा.

कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात मिस्टर आशिक या चित्रपटातलं इंदिवर यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं. सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात.

अलका याग्निक यांच्या स्वरात फिर तेरी कहानी याद आई या चित्रपटातील कतील शिफाई यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या सदाबहार गीतासाठी संगीत होतं कर्णप्रिय संगीतकार अन्नू मलिक यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. शंभर 100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली आहे मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची.

मिश्र गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राजन लाखे यांचं हे भावगीत. या गीताला संगीत होतं नंदू होनप यांचं.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381

भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग यांच्या स्वरात आताच आपण हे नॉन फिल्मी गीत ऐकलत. गीतरचना होती कतील राजस्थानी यांची आणि या गीताला संगीत होतं भूपिंदर सिंग यांचं.

किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606655381

मिलिंद मोहिते यांच्या संगीत निर्देशनात हे लोकगीत आताच आपण ऐकलत. हे लोकगीत गायलं होतं बाबुलनाथ नाईक, साधना नाईक आणि सहकाऱ्यांनी. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

पद्मजा फेर्नांडीस जोगळेकर यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं हे भावगीत आताच आपण ऐकलत. या गीताला संगीत होतं विवेक काजरेकर यांचं. श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

अनुराधा पौडवाल आणि पार्श्वगायक अन्वर यांच्या स्वरात हे नॉन फिल्मी गीत आताच आपण ऐकलं. गीतरचना होती गुलशन कुमार यांची आणि या गीताला संगीत होतं अन्वर यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

बाबुलनाथ नाईक आणि साधना नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं मिलिंद मोहिते यांचं.

100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धुळे केंद्राचे प्रसारण आपण ऐकत आहात. आता दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून प्रसारित होणारा महिला भगिनींसाठी असलेला कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. थोड्याच वेळात आपण ऐकाल वनिता मंडळ.

भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग यांच्या स्वरात उस्ताद नसीम अजमेरी यांची ही गझल आताच आपण ऐकलीत. या नॉन फिल्मी गीतासाठी संगीत होतं भूपिंदर सिंग यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम

0: बजेटनो श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात बोला. म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकी या घरात.
1: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
2: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाहीये का?
1: नाही ग नाही ग नाही ग, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
2: थँक्यू थँक्यू, माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
1: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
2: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय?
1: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
2: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
1: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस. बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा थांब एक मिनिट, ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती, नवीन घेतलीस की काय? हा कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
2: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
1: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
2: नाही, तुला काही माहीत नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
1: कोणाची आहे? कोणाची?
2: तर ती माझ्या आईची आहे.
1: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
2: एक एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
1: मग
2: माझ्या आईची साडी आहे.
1: यु मीन माहेरची साडी?
2: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
1: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
2: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं, खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
1: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
2: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या माये

0: ची ऊब मिळणं.
1: हो हो हो, हे मात्र खरंय. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
0: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
1: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
0: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
1: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत. म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
0: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते. कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
1: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
0: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू. पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
1: एलिगंट. एलिगंट,
0: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
1: क्या बात है.
0: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
1: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते. आणि मग
0: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
1: आणि मग तिला रागच येत असेल.
0: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी.
1: का?
0: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
1: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला?
0: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून असतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
1: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम. पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहीत नव्हतं बुवा.
0: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना. या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
1: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं. म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते? नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
0: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही. आणली तशी लगेच तिला देऊन आले.
1: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
0: इंटरनॅशनल.
1: मे महिन्यात असतो ना हा दिवस?
0: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
1: तिकडचा.
0: हा, परदेशात आलेलं फॅड आहे.
1: पण आई रे, हे बघ काय म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग
0: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
1: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
0: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधा. हा आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं. तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
1: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
0: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट मस्त नीट नेटका.
1: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
0: असेलही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
0: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
1: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी.
0: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
1: हो, आणि कोणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस, बरोबर की नाही?
0: अगदी बरोबर.
1: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.

0: हे तर नक्कीच खरंय हा. म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
1: थांबा, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बाप रे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये, कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागतं.
1: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणारेस तू, वा काय मस्त चिडड आहे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट हा, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे.
0: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू.
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसतेस. टवका.
0: अग ए, तुझ्या जिभेला काही हाड. हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
1: शर्वरी थँक्यू. म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं. म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता.
0: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
0: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
1: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताज गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा, दादा असावा तर असा. बर का, मी किने एक निरोप सांगायला आले. म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
1: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असत ना.
2: सुखदा याला ना गप्प बसायला सांग, नाहीतर.
0: शर्वरी हे बघ, तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे.
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
1: वा वा वा, क्या बात. म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
1: काय काय काय.
0: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही.
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं.
1: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
0: बास बास हा रोहित, उगाच आपलं काहीतरी. आज सकाळीच तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
1: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का. आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
0: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
1: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं.
0: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
1: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना.
0: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावळी असतोस.
1: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
0: हो बरोबर,
1: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
0: अरे
1: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
0: होते खरी थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटत. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
1: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम, झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तू मला आवडते.
0: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
1: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी.
2: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
1: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता. म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत.
0: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
2: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
1: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे.
2: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
1: शपथ.

0: बियॉन्ड इमॅजिनेशन. कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का ग?
1: जमावच लागेल. म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच, वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
2: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतली आहे. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
0: व्हॉट अबाउट मी? मी काय रिकाम टिकडा आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर? तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
1: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
0: ते यासाठी होतं तर? अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
1: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
2: हो, तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
0: तुम्ही बायका ना खरंच म्हणजे अशा शातीर असता, कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
2: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच, आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
0: कोण?
2: आपल्या साटोप बाई मुक्ताई.
1: अगं बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
0: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
2: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
0: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
1: कौतुक अरे.
0: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रिपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
2: हा सांगते सांगते ना. पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली?
0: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
1: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
0: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना. पुढे काय झालं?
1: हा तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली. तोच हा अधिक मास.
2: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
0: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
1: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
2: बाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
1: का?
2: कारण अग ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
0: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ आहे?
1: राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
2: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना.
1: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
2: येस.
0: सुखदा सुखदा, अगं अगं नको ना एवढं इमोशनल बोलूस. अगं आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
1: अरे बापरे
2: दादा, आता कोण इमोशनल होतंय हा.
1: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
0: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
2: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
0: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
1: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प बसा,
0: गप्प बसा.
1: अगदी देवासारखं बसा, शांत.
2: ऐकत नाही अजिबात.
0: नाही नाही नाही, तू तू या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
2: मी नाही भांडखोर, या दुष्ट माणसाला सांग तू.
0: अरे
2: अरे नाही,
1: थांबा.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत

0: आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटर मधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खर तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खर तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होत. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहित नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर.
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90 मध्ये आम्ही आलो, खरं तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
0: इथे जबाबदारी एक वाढली,
1: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय ही जाणीव तेव्हा झाली.
0: अरे वा. जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झालात तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
1: हो आठवतो. तेव्हा पहिला दिवस आठवतो, तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे ह्याची जाणीव नक्कीच झाली.
0: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय, हा तुमचा अनुभव तर खरंच खूप

0: मोठा आहे तर काय सांगाल?
1: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात. की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली. मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
0: बघू
1: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे
0: तंत्रज्ञानामुळे
1: ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या. त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की NABH आणि JIC सारखी हे आली, मानांकन मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्स मध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले. म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हे झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
0: सगळ्या गोष्टींमुळे
1: असं आहे की बैठे जॉब झाले लोकांचे किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
0: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
1: ऑपरेशन थिएटर मध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशन कडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही

0: सतर्क असायला पाहिजे. तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस, ह्याचा काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे. त्या सर्जरीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता, की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही. त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित, किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी. कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते. की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही चालत. तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयू आयसीयू मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत, त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत. पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय. म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे, की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो, तर ते
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी. कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट, त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते. मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे, आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित. त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील, तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात, ते जर तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं, त्या किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता, त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्ड मध्ये काम करणं सोपं जातं, आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण
0: होऊन बसतं.
1: ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशंट लेवल खूप हायेस्ट लेवलला खरतर
0: पेशंट हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच ठिकाणी. कारण जनरल वॉर्ड मध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला.
1: अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं. कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात.
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक
0: अनुभवातूनच ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची

0: माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंटला विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं कोणी सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि

0: दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बर. आणि खरं तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो.
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं, त्यावेळेची परिस्थिती तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत, त्यांच्या बरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाही आहे तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो, म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात, किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युलिटीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
0: बर. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
1: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये, आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात, त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी, डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात. त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात, ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे. अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे, कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं, किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युलिटी मध्ये येते त्यावेळेला

0: कराव्या लागतात आणि त्या त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते.
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचारांनी ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचा ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंट कडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं. किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि ते तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं
0: आहे. त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत. किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा हे सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे हे जेव्हा घरातले लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून
0: त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणारेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून. मग 15 दिवसाच्या असल्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: तर त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं ह्याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात. आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं

0: वाटतंय.
1: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वाग

0: असं वाटतंय.
1: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे, ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहेत, त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात. त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, ते संभ्रमात असतात की गुगलला गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा, असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे. किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं, ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे. ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण, आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असतं की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
0: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
1: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणारं नाही त्या बेबी सिटिंगमध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत. हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
0: अगदी खरं आहे. आणि
1: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
0: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: एक बोलायचं होतं, भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
0: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.

वनिता श्रोते आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोत्यांनो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजता

40 मिनिटांनी धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा MBBS सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्हं आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरे

नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3rd शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई दुपारचे 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे खते कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत. प्रकाशवाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाशवाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
2: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनी

0: आप सुन रहे हैं विविध भारती, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन, कार्यक्रम सखी सहेली। बस कुछ ही पलों में मिलते हैं आपसे।
1: आकाशवाणी मुंबई, अमिता बड़े प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण, सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द

केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा MBBS सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं TVKचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी

निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्ज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं LPG उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या CCI वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये VS पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास CBI करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन्स पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत, प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत, मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाही आहे, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे.

त्या क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झाली आहे. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंगमध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झाली आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं, आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टरशिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात, त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणंही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही, काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश

हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याचवेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा, पण स्वतःला हरवू नका. स्वप्न पहा, पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका. यश मिळवा, पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य हे स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे, आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM Rainbow 107.1 MHz आणि News on Air ॲपवरही
3: सूरगौरव संध्या.

0: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामची.

0: किरण कुमार चव्हाण म्हणाले,
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल, विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: अधिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला। माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला। प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं। या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते। आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं। सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं। 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते। प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं। 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं। विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं। त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे। अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा

0: सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यमलहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 trillion dollarची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 trillion dollarचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 trillion dollar पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती आहे, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय

0: हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय, आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये, आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय, आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते, आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे, आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे, आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका. लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं, आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्याच्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी एक भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमारे जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले, आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता, आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP जनतेम तो 1.7% होता, की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला, म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली, आणि अर्थात त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं, आणि वॉर बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी, आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली, पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला, कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभरणीस आली, आणि त्यामुळे त्यांच्या GDP त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते, त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला, आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे GI Bill म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले, पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला, आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला, कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला तर शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं होतं 119% होतं, आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो, त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल, त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय, हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे, कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल, आणि ते कुमकुवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील, आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता, आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलाय, आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर, आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिका जी मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे, आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल, आणि आतापर्यंत आपण जे

0: अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो, ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं, तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलंय, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण किंवा सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नयेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी काही सकाळी युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुलबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल, एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक

आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या GDP पेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं हे प्रसारण ऐकू शकताय. संध्याकाळचे 7:30 आणि 25 सेकंद झाले.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381. किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
2: FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींचा आवडता कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज वार मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शक 1948 अर्थात 12 मे 2026. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेऊया आजचे हवामान वृत्त. कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्याचे कमाल तापमान 44.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.0 अंश सेल्सिअस एवढे नोंदण्यात आले आहे. हवेतील आर्द्रता सकाळी 84% तर दुपारनंतर 41% नोंदण्यात आले आहे. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून प्राप्त झालेले असे हवामान वृत्त आपण जाणून घेतले.
1: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
2: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
1: ते कसं?
2: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551.
3: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
2: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
2: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
3: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
2: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
4: शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणीच्या कृषीतंत्र या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, कृषीतंत्र या कार्यक्रमात शेतीविषयक महत्त्वाच्या विषयांवर आपण प्रत्येक वेळेस चर्चा करत असतो. या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. आज देखील एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील प्रोग्राम असिस्टंट प्राची भास्कर काळे मॅडम. काळे मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: शेतकरी बंधूंनो, ज्याप्रमाणे मानवी जीवनाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे वनस्पतींच्या वाढीसाठी देखील वेगवेगळ्या अन्नघटकांची गरज असते. ही महत्त्वाची अन्नघटके कुठली आहेत आणि त्यांचं कार्य वनस्पती वाढीमध्ये कशा प्रकारे सुरू असतं याबद्दल विशेष माहिती आज आपण काळे मॅडम यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे अन्नद्रव्यांचे कार्य, कमतरता आणि उपाय. मॅडम, आपल्या चर्चेच्या अगदी सुरुवातीला आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यायचं आहे की वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्य कोणकोणती आहेत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, पिकांच्या वाढीसाठी 16 अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी 3 जे अन्नद्रव्य आहेत ते हवा आणि पाणी या माध्यमातून मिळतात. त्यात ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन या 3 घटकांचा समावेश होतो. याचप्रमाणे बाकीची जी अन्नद्रव्य आहेत ती पिकांना जमिनीतून मिळतात. त्यामध्ये 2 प्रकार पडलेले आहेत. पहिला म्हणजे जी मूलद्रव्य जास्त प्रमाणात लागतात अशी मुख्य अन्नद्रव्य, आणि दुसरा म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य, जी अन्नद्रव्य पिकांना कमी प्रमाणात लागतात पण ती वाढीसाठी आवश्यक असतात अशी मूलद्रव्य. तर मुख्य अन्नद्रव्याचे 2 भाग आहेत, प्रमुख अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य. प्रमुख अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे 3 घटक येतात. तसेच दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या 3 अन्न घटकांचा समावेश होतो. तसेच मगाशी सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत जी कमी प्रमाणात लागतात परंतु आवश्यक असतात अशी 7 मूलद्रव्य आहेत. त्यामध्ये लोह, मॅंगनीज, जस्त, मॉलेब्डियम, तांबे, बोरॉन आणि क्लोरीन या अन्न घटकांचा समावेश होतो.
0: मॅडम, आताच तुम्ही सांगितलं की वनस्पतींच्या वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची आपल्याला गरज असते. या 16 अन्नद्रव्यांचं विभाजन झालेलं आहे मुख्य आणि सूक्ष्म अशा पद्धतीने. यामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नेमकं काय आणि त्यांचे कार्य कशा पद्धतीने वनस्पतीच्या वाढीसाठी सुरू असतं?
1: मुख्य अन्नद्रव्य म्हणजे अशी अन्नद्रव्य जी पिकांना जास्त प्रमाणात लागतात आणि ज्यांची पिकांना जास्त गरज असते अशी अन्नद्रव्य. त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्न घटकांचा समावेश होतो. नत्र या अन्न घटकामुळे वनस्पतींना भरपूर पाने येतात, तसेच वाढ जोमाने आणि जलद होते. पिकांना फुटवा चांगला येतो, तसेच पीक आपल्याला तजेलदार व हिरवे दिसते. प्रकाश संश्लेषण या क्रियेसाठी नत्र हा घटक जास्त आवश्यक आहे. हरितद्रव्यांचे प्रमाण हे पिकास होणाऱ्या नत्र

0: पुरवठ्यावर अवलंबून असते. दुसरं जे अन्नद्रव्य आहे ते म्हणजे स्फुरद. वनस्पतींच्या जैव रासायनिक क्रियेत स्फुरदाला खूप महत्वाचं स्थान आहे. या अन्न घटकामुळे मुळांची वाढ जलद होते आणि जोमदार होते. वनस्पतींची पाणी तसेच इतर पोषण अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढण्यासाठी आपल्याला स्फुरद हे घटक जास्त महत्वाचं आहे. पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्या निर्मिती कार्यास यामुळे चालना मिळते. द्विदल धान्य पिकांच्या मुळांवरील न स्थिरीकरण करणाऱ्या गाठींची संख्या तसेच त्यांचे आकारमान स्फुरदामुळे वाढते. तिसरा जो घटक आहे त्यामध्ये येतो पालाश. पालाश हा देखील घटक वनस्पतींच्या जैव रासायनिक क्रियेत महत्वाची भूमिका निभावतो. वनस्पतींच्या सालींना, खोडांना तसेच पानांना कणखरपणा येण्याचे कार्य पालाश करते. त्यामुळे पीक जमिनीवर न लोळता जोमाने उभे राहते. या घटकामुळे पीक रोग आणि किडींना बळी पडत नाही. या द्रव्यामुळे प्रामुख्याने पिष्टमय पदार्थांची निर्मिती आणि त्याचे साखरेत रूपांतर होते. ऊस, रताळे, कलिंगड, शर्करायुक्त पिकांना पालाश या अन्नद्रव्याची गरज जास्त असते. या अन्नद्रव्यामुळे फळातील साखरेचे प्रमाण वाढते तसेच फळांना व फुलांना चांगला रंग आणि आकार येतो. फळे, फुले, भाजीपाला यांची साठवणूक क्षमता जर वाढवायची असेल तर पालाश हा घटक महत्वाचा आहे. तसेच दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या तीन घटकांचा समावेश होतो. कॅल्शियमचे कार्य काय आहे? मुळांच्या योग्य कार्यासाठी आणि पेशी विभाजनाच्या वाढीसाठी हे अन्नद्रव्य आवश्यक असते. वनस्पतींमध्ये सेंद्रिय आम्ले तयार होत असताना आणि त्यांचे प्रमाण जास्त वाढल्यास ते अपायकारक ठरते. ही आम्लता कमी करण्याचे काम कॅल्शियमद्वारे घडवून येते. द्विदल धान्य पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींची संख्या तसेच त्यांचे आकारमान या अन्नद्रव्यामुळे वाढते. परिणामी वनस्पतीची नत्र स्थिरीकरण क्षमता वाढते. मॅग्नेशियम हे अन्नद्रव्य वनस्पतीच्या हरित द्रव्यातील एक महत्वाचा घटक आहे. प्रकाश संश्लेषणात या अन्नद्रव्याचा सहभाग असतो. गंधक हे अन्नद्रव्य पिकांना प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि हरित द्रव्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. कडधान्यातील प्रथिने व गळीत धान्यातील तेलाचे प्रमाण या अन्नद्रव्यामुळे वाढते.
1: म्हणजेच याचा अर्थ की नत्रामुळे वनस्पतींना हिरवागारपणा मिळतो. स्फुरद या अन्नद्रव्यामुळे त्यांची जी मुळं असतात ती मजबूत होतात आणि पालाश या अन्नद्रव्यामुळे साखरेचं प्रमाण वाढतं तसंच प्रतिकार क्षमता जी असते वनस्पतींची ती देखील वाढत असते. म्हणजेच त्यांचं रोगांपासून संरक्षण देखील होत असतं. मॅडम, हे तर झालं मुख्य अन्नद्रव्यांसंदर्भात. दुसरा एक प्रकार जो तुम्ही सांगितला तो आहे सूक्ष्म अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये कुठल्या कुठल्या अन्नद्रव्यांचा समावेश होतो आणि त्यांचं कार्य कसं चालतं?
0: सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डियम आणि क्लोरीन या अन्न घटकांचा समावेश होतो. सर्वप्रथम लोह याचे कार्य बघू आपण. वनस्पतींच्या हरित द्रव्यांची निर्मिती आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वृद्धिंगत करण्यासाठी लोह हा एक उपयुक्त घटक आहे. त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये ज्या जैव रासायनिक क्रिया चालू असतात त्यासाठी विकरांची आवश्यकता असते आणि हे विकरांच्या कार्यात लोह हे उत्प्रेरक म्हणून भाग घेतं. लोहामुळे प्रथिनांच्या निर्मिती कार्यास चालना मिळते. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे मंगल. पानातील हरित द्रव्यांचे घटक द्रव्य आहे आणि म्हणून प्रकाश संश्लेषण क्रियेवर या अन्नद्रव्याचा परिणाम होतो. तिसरा आहे जस्त. विकारांचे कार्य वनस्पती संवर्धकांची तसेच संप्रेरकांची निर्मिती आणि प्रथिनयुक्त पदार्थ निर्मिती यांमध्ये जस्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. चौथा घटक आहे तांबे. वनस्पतीच्या वाढीसाठी ज्या अनेक जैव रासायनिक क्रिया चालू असतात त्यांना विकरांची आवश्यकता असते. अशा अनेक विकरांचा तांबे हा मुख्य घटक असतो. बोरॉनमुळे वनस्पतींची वाढ, फुलोरा आणि फुलधारणा या क्रियांमध्ये विविध जैविक पदार्थांची गरज असते. अशा पदार्थांच्या निर्मिती कार्यास बोरॉनमुळे चालना मिळते. पिष्टमय पदार्थांची निर्मिती तसेच चयापचय क्रिया आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या कार्यात बोरॉन उपलब्ध ठरते. कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण तसेच गळीत धान्यातील तेलाचे प्रमाण बोरॉनमुळे वाढते. मॉलिब्डियम या अन्न घटकामुळे नायट्रेटचे रूपांतर प्रथिनांमध्ये होण्यास मदत होते. आणि सगळ्यात शेवटी क्लोरीन हे प्रकाश संश्लेषण क्रियेत क्लोरीनचा सहभाग महत्त्वाचा असतो.
1: मॅडम, तुम्ही आत्ताच खूप सुंदर पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्य कुठले आहेत आणि त्यांचं कार्य वनस्पती वाढीसाठी कशा पद्धतीने सुरू असतं याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना माहिती दिलेली आहे. तुम्ही आत्ताच असं सांगितलं की सूक्ष्म अन्नद्रव्य ही अशी अन्नद्रव्य आहे जी कमी संख्येमध्ये आपल्याला वनस्पती वाढीसाठी आवश्यक असतात. हे जरी कमी असले तरी

0: त्याहीपेक्षा जर प्रमाण त्यांचं कमी झालं म्हणजेच त्यांची जर कमतरता जाणवली तर त्याचे काय विपरीत परिणाम वनस्पती वाढीवर होऊ शकतात?
1: सर्वप्रथम आपण लोहाच्या कमतरतेची लक्षणे बघू. लोह हा अन्न घटक जर कमी पडला तर पिकांच्या शेंड्याकडची कोवळ्या पानांच्या शिरा हिरव्या राहतात, परंतु शिरांच्या मधला जो भाग असतो तो पिवळा पडतो. यालाच आपण केवडा, ग्रामीण भागात केवडा असेही म्हणतात. तसेच मुळांची लांबी खुंटते आणि त्यावर तंतू केस वाढतात. पीक नियमित फुलवऱ्यात येत नाही. फळांचा आकार आणि नवीन फांद्या वेड्या पाकडे येतात. जस्तच्या कमतरतेमुळे पिकांची पाने लहान व अरुंद दिसतात, पानगळ होते. बहुवर्षीय पिकांमध्ये शेंड्याची वाढ मर्यादित होऊन त्याचे पर्णगुच्छात रूपांतर होते. लिंबूवर्गीय पिकांमध्ये आपल्याला डायबॅक हा जो डिसीज दिसतो म्हणजे झाड पूर्ण जळून जातं. त्याचप्रमाणे मक्याची कणसं पूर्ण भरत नाहीत, अर्धवट भरतात. ही जस्तच्या कमतरतेची लक्षणे आहेत. तसेच बोरॉनच्या कमतरतेमुळे वनस्पतींची वाढ मंदावते. कळीचा रंग फिकट हिरवा होतो व कमतरतेमुळे वाढणारी कळी मरते. टोमॅटोला चिरा पडणे, पपईच्या फळांचा आकार वेडा वाकडा होणे, डाळिंबाची फळे तडकणे हे आपण बोरॉनच्या कमतरतेची लक्षणे समजू शकतो. तसेच मंगल म्हणजेच मॅंगनीज या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांमध्ये हरितद्रव्य व हरितलवक कमी होतात. पिकांच्या पानांवर पिवळे ठिपके पडतात, पिवळ्या पट्ट्यात रूपांतर होते. मोसंबीच्या पानावर काळसर तेलकट डाग दिसतात. मोसंबी फळांच्या रसामध्ये क जीवनसत्व कमी प्रमाणात होते, तयार होते. तांबे या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे नवीन कोवळ्या पानांच्या शिरांमधील हरितद्रव्य कमी होते. पाने जळालेली दिसू लागतात. पानांचा आकार बारीक होऊन ती चुरगळतात, कडा करपतात. लिंबूवर्गीय फळझाडात नवीन वाढ खुंटते, खोडाच्या सालीमधून डिंक बाहेर येतो. मॉलिब्डियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानाच्या शिरामधल्या जागेत प्रथम पिवळसर हिरवा किंवा थोडासा नारंगी रंग दिसतो व नंतर तो सर्व पानावर पसरतो, त्यामुळे कोबीवर्गीय झाडे मरतात.
0: मॅडम, आतापर्यंत चर्चा करत असताना आपण जाणून घेतलेलं आहे की मुख्य अन्नद्रव्य कुठले आहेत, त्यांचं कार्य कसं चालतं, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य कुठले आहेत आणि त्यांचं कार्य कसं होत असतं. याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जर झाली तर वनस्पती वाढीवर कुठले विपरीत परिणाम होतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. यानंतर आमच्या शेतकरी बांधवांना असं जाणून घ्यायचं आहे की मातीमध्ये या सर्व अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी जास्त आहे हे त्यांना कसं समजेल? जर हे त्यांना जाणून घ्यायचं असेल तर नेमकी काय उपाययोजना करायला हवी?
1: हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचं मृदा परीक्षण करून घेणं महत्वाचं आहे. मृदा परीक्षणासाठी ते कुठलं पीक घेणार आहेत त्यावर ते कसं करायचं हे डिपेंड असतं. जर शेतकऱ्यांना तृणधान्य किंवा ज्या पिकांची मुळं जास्त खोलवर जात नाहीत असे पिकं जर घ्यायची असतील तर शेतकऱ्यांना 30 सेंटीमीटर पर्यंत खोल व्ही आकाराचा खड्डा करून त्यातून सॅम्पल घ्यायचं आहे. आणि जर फळझाडं घ्यायची असतील तर 60 ते 90 सेंटीमीटर खोल खड्डे करून व्ही आकाराचे खड्डे करून त्यातून नमुना घ्यायचा असतो. नमुना घेण्याची योग्य जी पद्धत आहे त्याप्रमाणे नमुना घेऊन हा नमुना कापडी पिशवीमध्ये त्यावर शेतकऱ्याचं नाव, गट नंबर, सर्वे नंबर, शेतकऱ्याचा आधार नंबर, तसंच पूर्वी त्या जमिनीत काय पीक घेतलं आहे त्याचं नाव, भविष्यात कुठलं पीक घ्यायचं आहे, तसंच पाण्याचा स्रोत काय आहे ह्या सगळ्यांची माहिती एका कागदावर लिहून तो कागद त्या सॅम्पल बरोबर द्यायचा आहे. आणि हे सॅम्पल तुम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माती पाणी परीक्षण लॅबकडे देऊ शकता किंवा कृषी विभागाच्या पण लॅब आहेत, माती पाणी परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत, त्यांच्याकडे जमा करू शकता.
0: अच्छा, म्हणजेच माती परीक्षण केल्यानंतर शेतकरी बांधवांना समजू शकेल की आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे आणि हे प्रमाण पीक निहाय वेगवेगळं असू शकतं.
1: हो, हे प्रमाण कुठलं पीक घेणार आहे त्या शेतकऱ्याचा माती परीक्षणाचा जो रिपोर्ट आला आहे त्यानुसार आपण खतांचा डोस त्या शेतकऱ्यांना सांगत असतो.
0: माती परीक्षणासंदर्भात शेतकरी बांधवांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी शासनाने देखील एक मृदा आरोग्य पत्रिका अभियान सुरू केलेलं आहे, तर या अभियानाविषयी अजून काय माहिती आपल्याला सांगता येईल?
1: रासायनिक खतांच्या निर्बंध वापरामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचं खूप नुकसान झालेलं आहे, त्यांचं आरोग्य बिघडलं आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पिकांवर आणि पीक उत्पादनावर तर दिसतच आहे, पण त्याचबरोबर मानवी आरोग्यावरही त्याचे घातक असे परिणाम दिसून आले आहेत. मृदा आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृदा तपासणी आधारित खतांचं संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मृदा आरोग्य पत्रिका अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आणि हे अभियान पूर्ण देशात 2014-15 पासून लागू आहे. तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना

0: त्यांना 2 वर्षात त्यांच्या शेत जमिनीच्या मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तर यासाठी पिका खालील क्षेत्रामधून जिरायत क्षेत्रासाठी 10 हेक्टर मधून 1 नमुना, तसेच बागायतीसाठी 2.5 हेक्टर पासून मधून 1 नमुना याप्रमाणे मातीचा नमुना घेऊन त्या आधारित करांच्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना सुद्धा आपण माती आरोग्य पत्रिका देतोय. तसेच मृदा आरोग्य अभियान 2014-15 ते 2017-18 या 3 वर्षांमध्ये राबवण्यात आले. यामध्ये राज्यातील सर्व गावांची टप्प्याटप्प्याने निवड करून 3 वर्षात सर्व शेतकऱ्यांच्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून त्यांच्या जमिनीची रासायनिक गुणधर्माची स्थिती काय आहे सध्याची ही आपल्याला तपासायची आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका द्यायच्यात आणि पिकांना खतं मात्राची शिफारस शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाचा 50% व राज्य शासनाचा 50% आर्थिक सहभाग होता.
1: शेतकरी बांधवांनो, प्राची मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे मृदा आरोग्य पत्रिका अभियान हे आपल्या हितासाठीच सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्या शेतातील मातीचं आरोग्य उत्तमरित्या जपण्यासाठी आणि त्या मातीला कुठल्या कुठल्या अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे आणि त्यातून घेण्यात येणाऱ्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी माती परीक्षण करणं हे खूप आवश्यक आहे. आणि हे माती परीक्षण करण्यासाठी आपल्या शेतातील मातीचे नमुने घेऊन तुम्ही कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील देखील तपासणी करू शकतात. त्याचबरोबर कृषी महाविद्यालय धुळे आणि धुळ्यात उपलब्ध वेगवेगळे कृषी खाते जे आहेत त्यांच्याकडे देखील लॅब आहेत, तिथं जाऊनही तुम्ही मातीचं परीक्षण करू शकतात. मॅडम, तुम्ही आतापर्यंत अन्नद्रव्यांचं कार्य, कमतरता आणि उपाय, त्याचबरोबर मृदा आरोग्य पत्रिका अभियान काय आहे याविषयी आमच्या शेतकरी बांधवांना माहिती दिलेली आहे. आपल्या चर्चेच्या अगदी अंती जाता जाता तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचे परीक्षण प्रत्येक वर्षी, तसेच प्रत्येक वर्षी जर नाही जमलं तर 3 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण हा हे केलंच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहे तिचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्याकडे मोबाईल सॉइल टेस्टिंग व्हॅन म्हणजे फिरती माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहे. तुमच्या गावामध्ये जर 50 ते 60 शेतकरी जर माती पाणी परीक्षणासाठी तयार असतील, त्यांची इच्छा असेल, तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र धुळेशी संपर्क साधून तुमच्या गावात फिरती माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा बोलवू शकता. तिथे तुम्ही तुमच्या मातीचे नमुने त्या प्रयोगशाळेकडे जमा करू शकता.
1: संपर्क करण्यासाठी फोन नंबर आहे का?
0: हो, संपर्क करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र धुळे यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 0-25-62-230-362. या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या मोबाईल सॉइल टेस्टिंग व्हॅन विषयी मागणी करू शकता.
1: शेतकरी बांधवांनो, अन्नद्रव्यांचं कार्य, कमतरता आणि उपाय या महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा केली आहे. चर्चेसाठी आपल्यासोबत उपलब्ध होत्या प्राची भास्कर काळे मॅडम. काळे मॅडम यांनी सविस्तर असं मार्गदर्शन या विषयावर केलेलं आहे. तरी देखील शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मातीचं परीक्षण करून आपल्या शेतामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकाला कोणत्या अन्नद्रव्यांची गरज आहे हे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणेच खतांचं नियोजन करायचं आहे. रासायनिक खतांचा वापर करत असताना मातीचं आरोग्य जपणं देखील ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे. मॅडम, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धुळे आकाशवाणीचे हार्दिक आभार मानते. धन्यवाद.

0: शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण कृषी तंत्र या सदरात अन्नद्रव्याचे कार्य, कमतरता आणि उपाय याविषयी प्राध्यापक प्राची काळे यांच्याशी चॅनेल यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकली.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: शेतकरी बंधूंनो, किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. संकलन आणि निधन केलाय किशोर वाघ यांनी. सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी.

शेतकरी बंधूंनो, किसनवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज. शेतकरी बंधूंनो, धुळे परिसरात पुढील 5 दिवस कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 14 किलोमीटर येईल. हवेतील कमाल आर्द्रता 51 ते 79% राहील, तर हवेतील किमान आर्द्रता 29 ते 30% राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आत्ताच आपण जाणून घेतला.

चला तर मग शेतकरी बंधूंनो, याच हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण जाणून घेऊ. कृषी सल्ल्यात आज आपण जाणून घेणार आहात कांदा, उन्हाळी भुईमूग, ऊस, भाजीपाला, फळपिके, पशुसंवर्धन या संदर्भातील कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनो, हवामान अंदाज आधारित कृषी सल्ला आणि हवामानाचा पूर्वानुमानकरिता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा. मातीतील ओलावा वाचवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. त्याकरिता गवताची पिकाचे अवशेष पॉलिथिनचा उपयोग करावा. उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूंनो, सुरुवात करूया कांदा या पिकापासून. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या कांद्याची लागवड केली होती त्यांचं पीक सध्या काढणीला आलं असेल. कांदा काढणीनंतर शेतात वाढविताना ढीग न करता पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकून जाईल असा एकसारखा पसरून वाढवावा. त्यानंतर 3 ते 5 सेंटीमीटर कांद्याची मान ठेवून पात कापावी आणि 2 आठवडे सावलीत वाढवावा. त्यामुळे कांद्याची प्रत चांगली राहून भाव चांगला मिळू शकतो.

शेतकरी बांधवांनो, कांदा या पिकांतर आता जाणून घेऊया उन्हाळी भुईमूग या पिकासंदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या शेतात उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली असेल त्यांचं पीक सध्या आता शेंगा पोसण्याची अवस्थेत चालू असेल. शेतकरी बंधूंनो, भुईमूग पिकास शेंगा पोसण्याच्या अवस्थेत 65 ते 70 दिवस लागतात. त्यात पाण्याचा ताण पडू देऊ नये. या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी गरजेप्रमाणे द्यावी. त्यामुळे भुईमूग या पिकाचे उत्पन्न चांगल्यास मत होईल.

शेतकरी बंधूंनो, भुईमुग या पिकांना आता जाणून घेऊया ऊस या पिकासंदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनी शेतात ऊसाची लागवड केली असेल त्यांचा पीक सध्या आता वाढीच्या अवस्थेत चालू असेल. शेतकरी बांधवांनो, मे महिन्यामध्ये सरासरी बाष्पीभवनाचा वेग 9.24 प्रतिदिवस एवढा असतो. ऊस पिकात दररोज 9.33 लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी ठिबक सिंचन संच 4 लिटरचा ड्रिपर दररोज 2 तास 20 मिनिटे चालवावा. सुरू ऊस लागवडीनंतर 16 ते 18 आठवड्यांनी रासायनिक खताची मात्रा देऊन पहारीच्या अवजाराने करंबे फोडून आंतरमशागत करावी आणि सायन कुडव रिझरने मोठी बांधणी करावी. मोठ्या बांधणीच्या वेळी रासायनिक खताचा मात्रा नत्र 136 किलो, युरिया 295 किलो, स्फुरत 85 किलो, सिंगल सुपरफॉस्फेट 531 किलो आणि पालास 85 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावे. त्यामुळे ऊस या पिकाचे उत्पन्न चांगल्यास मत होईल.

शेतकरी बांधवांनो, उष्णते पिकांतर आता जाणून घेऊया भाजीपाला या पिकासंदर्भातील कृषी सल्ला। शेतकरी बांधवांनो, उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने नुकत्याच लागवड झालेल्या रोपांना सावली करण्याची व्यवस्था करावी। गरम वाऱ्यांना अडथळा निर्माण होण्याकरिता शेताच्या कडेला बांधावर व्यवस्था करावी, त्यामुळे भाजीपाला हे पीक चांगल्यास मदत होईल।

शेतकरी बंधूंनो, भाजीपाला पिकांचा आता जाणून घेऊया फळपिकासंदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या फळपिकांची लागवड केली असेल त्यासाठी, शेतकरी बांधवांनो, उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने उभ्या फळपिकांना पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याकरिता पिकांना आवश्यकतेनुसार हलके सिंचन द्यावे. नवीन लागवड केलेल्या फळबागांचे कलमी रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे. गंभीर वाढीच्या टप्प्यावर सिंचनाची वारंवारता वाढवावी. त्यामुळे आपले फळपीक चांगल्यास मत होईल.

शेतकरी बांधवांनू फळपिकांतर आता जाणून घेऊया शेवटी पशुसंवर्धन या संदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनींकडे पशुधन असेल त्यासाठी शेतकरी बांधवांनो उष्णतेच्या

0: मिला के नजर मिला दी।
1: हुआ हुआ सर कि हमने नजर झुका दी।
0: अरे होंगी।